0: policy-making and representative organ of the United Nations will commence in September. In accordance with the established regional rotation, the president of the 81st session was to be elected from the Asia-Pacific group. External Affairs Minister Dr. S. Jaishankar has congratulated Dr. Rahman on his election as UN General Assembly President. In women's cricket, England sailed to a 6-wicket win over India in the third and final T20 International to clinch the series 2-1 at the country ground Taunton in England last night. India felt confident after taking 3 early wickets, but a commanding partnership between Heather Knight and Alice Kepsey helped England chase down 180 with ease. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 4,500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30% हिस्सा असणार आहे. याशिवाय मुंबईतील हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्च गती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती P.S. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. पुण्यातील बिबेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहा.

अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या जनगणना 2027 घरसूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाजमाध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नये असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ सीपीआय, सीपीएम आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं काल मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील 11 गावात 16 टँकरनं तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणी पुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबाफळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या 2 बसेसची टक्कर होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघ

विजयाची आशा होती, परंतु ऍलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला. हवामान. राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. आणि महिलांच्या टी ट्वेंटी मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिकहो, सुप्रभात। 100.1 MHz आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 10 वाजतात तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम मनस्पर्शी, आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

0: रसिको, आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज आपण केस बघणार आहोत 42 वर्षांच्या गृहस्थांची, ज्यांना किडनी स्टोन

0: किडनीचा त्रास होता. दुसऱ्यांदा त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर मात्र क्रिएटिनिन लेवल त्यांची वाढायला लागली होती. या कंडिशन मध्ये ते ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले, त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि क्रिएटिनिन नॉर्मल पण झालं. पण यामागचं कारण काय, म्हणजे ऑपरेशन नंतर जर का स्टोन्स काढून टाकले तर मग क्रिएटिनिन लेवल का वाढली आणि हे आपण टाळू शकतो का?
1: नाही, बेसिकली एक लक्षात घ्या की रिपीटेड स्टोन होण्याचा प्रॉब्लेम सध्या वाढत चालले अनेक जणांमध्ये. कारण कसं आहे की एकदा स्टोन आले बरोबर ना, तुम्ही ते स्टोन काढून टाकले, पण स्टोन बनण्यासाठी शरीरामध्ये जे वातावरण होतं ते तुम्ही रिपेअर केले का, किंवा ते तुम्ही बदलले का, हे नाही होत. म्हणजे ओव्हरऑल जर का मॉडर्नच्या हिशोबाने जर का बघायला गेलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागतात, बरोबर आहे ना. मग आता ह्या ऍसिडिक लेवल वाढायला मानसिक पण कारण आहे आणि शारीरिक पण कारण आहे. आणि हे एक्सेस ऍसिड जर का वाढायला लागलं तर शरीर काम नाही करू शकणार. मग काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं आणि मग ते काय करतं, स्टोन क्रिएट करतं, बरोबर की नाही. आणि मग तुम्ही काय करणार की स्टोन झाले म्हणल्यावर ते स्टोन काढून टाकणार, बरोबर. मग त्याच्यासाठी आधी लिथोट्रिप्सी करत होते, म्हणजे की व्हायब्रेशन देऊन स्टोन पडत होते. आता लेझर केलं जातं, पण शेवटी तुम्ही लेझर देत असताना त्याचा इम्पॅक्ट किडनीवर होणारच आहे थोडाफार तरी, बरोबर की नाही. आणि जर का त्याचा इम्पॅक्ट थोडा, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या वेळेला केलं तर कदाचित एवढं होणार नाही, पण तुम्ही परत एकदा, मी बऱ्याच जणांना वाटतं की एकदा स्टोन काढून टाकला की हार्टच्या बाबतीत पण असं होतं की एकदा बाबा म्हणजे ऑपरेशन झालं, ब्लॉकेज काढली की आता काही झालं असं नाही. रिपीटेड ऑपरेशन होऊ शकतं, परत ब्लॉकेज होऊ शकतं. किडनी मध्ये म्हणजे वातावरण जर का नाही बदललं तर परत स्टोन होतात. आणि मग रिपीटेड तुम्ही ऑपरेशन करायची पाळी आली तर ते लेझर तुमच्या किडनीला सुद्धा डॅमेज करू शकतात. आणि ते किडनीला जर का त्याच्यामुळे जर का काही डॅमेज झाला तर मग किडनी कामच नीट करणार नाही, म्हणल्यावर क्रिएटिनिन लेवल वाढू शकते.
0: ओके श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025.
1: म्हणजे बेसिकली कसं आहे की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढल्यामुळे प्रॉब्लेम होणार आहेत, बरोबर की नाही. आयुर्वेदामध्ये तर सांगितलं की जर का शरीराचं वातावरण बिघडलं, मग ते वातपित्त कफामध्ये काही बिघडलं तरी सुद्धा किडनी स्टोन होऊ शकतो, बरोबर की नाही. कारण शेवटी शरीराला त्याला मॅनेज करण्यासाठी काही ना काही करावं लागतं. अस्थिधातू बिघडतो, मांसधातू बिघडतो आणि त्याच्यातून या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे ओव्हरऑल शरीराचं वातावरण काय केलं पाहिजे, बॅलन्स केलं पाहिजे. एक्सेस जे काही ऍसिड वाढतंय ते मेंटेन केलं पाहिजे. हे जर का बॅलन्स केलं तर रिपीटेड किडनी स्टोन होणार नाही. आणि जर का रिपीटेड म्हणजे किडनी स्टोनचं ऑपरेशन केल्यामुळे जर का तुमचं क्रिएटिनिन लेवल वगैरे वाढत असेल तर ते कसं असतं की तो अक्यूट फेल्युअर असतो कधी कधी. म्हणजे बाबा तेवढा लेझर दिला आणि त्याच्यामुळे तो काय झाली, किडनी थोडीफार प्रॉब्लेमॅटिक झालेली आहे. जर का त्याला योग्य वातावरण दिलं, योग्य हे झालं तर शरीर नेहमी डिजनरेट आणि रिजनरेट होतच असतं, बरोबर की नाही. किंवा म्हणजे जे उरलेले काही किडनीचे सेल आहेत, कारण आपल्याला सगळ्यात गोष्टी एक्सेस दिलेल्या आहेत देवानी, बरोबर ना. मग आहे ती किडनी जर का तुम्ही व्यवस्थित फंक्शनिंग साठी त्याला योग्य वातावरण दिलं तर आपल्याला क्रिएटिनिन लेवल पण काय करता येते, कमी करता येते. तर त्यामुळे अशा वेळेला जर का म्हणजे तुम्हाला किडनी जर का वाचवायची असेल आणि क्रिएटिनिन लेवल जर का तुमचं प्रायमरी लेवलला वाढायला लागलं आणि तुम्ही लगेच जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर प्रॉपर म्हणजे म्हणतो ना की बॉडी बॅलन्सिंग करून किडनीला वाचवता येतं. पण जर का नुसतंच तुम्ही पॅरामीटर बॅलन्स करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोळ्या चालू केल्या तर मात्र ते क्रिएटिनिन लेवल वाढून मग नंतर ते डायलिसिस कडे प्रकरण जातं. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती ना की जर का माणूस म्हणजे किडनी तसं नाही कुठल्याही बाबतीमध्ये जर का ऑर्गन फेल्युअर मध्ये जात असेल तर त्यांनी प्रॉपर जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करता येतात. त्यामुळे नॉर्मल काय म्हणतो की निरोगी आरोग्य जर का पाहिजे असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद. FM Gold, खरा सोना.

आणि मंडळी, आता कार्यक्रमात या पुढचं जे गाणं आहे ना ते फक्त त्याच्यासाठी आहे बरं का, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी सुद्धा नाही, फक्त त्याच्यासाठी. मला वाटलं नव्हतं की आज, आता माझी पण एक छोटीशी सुट्टी झाली ना, जवळपास 15-1 दिवसानंतर आपली भेट होती आहे, आणि आज असं आल्या आल्या, आज 3 तारीख आहे जून महिन्याची, आणि लगेच आल्या आल्या त्याचं स्वागत करायला लागेल किंवा त्याच्यासाठी मी गाणं लावेन असं मला खरं तर वाटलंच नव्हतं. पण काय सांगू तुम्हाला, सकाळी 6:45 मी घराच्या बाहेर पडायला इथे येण्यासाठी, आणि 2 जिने खाली उतरलेले मी ह्याचा गडगडाट कानावर आला, पुन्हा वर चढून गेले, छत्री घेतली, कारण चर्चगेटपर्यंतचा प्रवास, पुढे तुमच्यापर्यंत इथे यायचं, आणि इथे ह्या थंड थंड स्टुडिओत बसून 3 तास तुमच्याशी गप्पा मारायच्या. मनात कितीही असलं ना मंडळी, तरी इथे येताना त्याच्याशी गप्पा मारत चिंब होणं परवडणारं नसतं. त्यामुळे मग शामूसारखी, शहाण्या मुलीसारखी ती छत्री घेऊन मी बाहेर पडले. स्टेशनला येऊन लोकल ट्रेनमध्ये बसेपर्यंत बऱ्यापैकी काळोखी केली होती त्याने, आणि साधारण माझी ट्रेन जोगेश्वरी अंधेरीला येईपर्यंत त्याने पडायला सुरुवात केली, धो धो वेडा वाकडा. गंमत सांगते तुम्हाला, एरवी ना ती ट्रेन फलाटाला लागेपर्यंत

सगळ्या साळकया माळकया मैत्रिणी पटापट आत शिरतात आणि खिडकीच्या बाजूची जागा पकडतात. पण आज हा येतोय अशी वर्दी मिळाली होती ना, त्यामुळे गाडी आली, थांबली, धडाधडा सगळ्या आत चढल्या. मी शांत होते, मी तुम्हाला म्हटलं तसं शामू आहे मी, त्यामुळे अजिबात गाडी थांबायच्या आत चढणं धावणं ह्या असल्या गोष्टी मी करत नाही. शांतपणे आत चढले आणि जणू काही मी एखादी राजकन्या असावी अशी ती खिडकीकडची खास जागा माझ्यासाठी सगळ्यांनी मोकळी सोडली होती. घाबरले सगळे पावसाला आणि खिडकीजवळ कोणी बसायला गेलंच नाही. मला काही फरक पडत नाही, मी छान जाऊन म्हटलं ना राजकन्याच्या टेचात जाऊन त्या विंडो सीटकडे बसले. आणि मग त्यानंतर काय, जोगेश्वरीपासून जवळपास मुंबई सेंट्रल येईपर्यंत छान पाऊस एन्जॉय करत इथपर्यंत आले. आता इतका आनंद त्याने सकाळी सकाळीच दिलाय म्हटल्यावर त्याच्यासाठी एक गाणं तर लावलंच पाहिजे. काय वाटतं तुम्हाला?

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर सूर्य घर.
2: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech Cadet Entry Scheme, Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a Viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.
3: सोना मंडळी, तुम्हा सगळ्यांकडून पावसाच्या शुभेच्छा मिळाल्या. माझ्याकडूनही तुम्हाला सगळ्यांना पावसाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण कसं आहे ना, जून महिना म्हटलं की आपल्या सगळ्यांचे डोळे लागलेले असतात त्या आभाळाकडे की कधी एकदा बाबा भरून येशील आणि कोसळशील. मी म्हटलं तसं मला वाटलं होतं की साधारण 11-12 जून उजाडणार, पण तसं काही झालं नाही. मी म्हटलं ना, इतकं छान वाटलं की आज घराच्या बाहेर पडायला आणि त्याने येऊन मला भेटायला अगदी छान वेळ साधली गेली. खरं तर आज तुमच्याशी कोणत्या विषयावर गप्पा मारायच्या आहे ह्याचा विचार करत असताना माझ्या मनात जून महिन्याची लगबग होती. बघा, मे महिना आला म्हटलं की आपला मग आंबा कैरी ह्या सगळ्या गप्पा सुरू होतात. आपण मामाच्या गावाला सुद्धा जाऊन आलो. तुम्हाला आठवत असेल तर इथूनच आपण ह्या गप्पा आणि गाण्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला म्हटलं चला चला आपण गावी जाऊया, आणि त्यानंतर मी खरोखरच गावी निघून गेले. आत्ता एकाने मला म्हटलं सुद्धा की तू जेव्हा मागच्या वेळी असं म्हणालीस ना की मी तुम्हाला गावाला घेऊन जाते, तेव्हाच मी ओळखलं होतं की आजची आपली म्हणजे तुझा कार्यक्रम झाल्यानंतरची आपली भेट ही जरा लांबणार आहे म्हणून. तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी ओळखलं होतं. पण तसंच जसं मे महिना म्हटलं की हे सगळे विषय आपल्या मनात असतात, आपल्या गप्पांमध्ये असतात, तसंच जून महिना आला की लगबग कुठली असते, ही लगबग असते शाळा आणि कॉलेजच्या मुलांची. कारण कसं असतं की कितीही सुट्टी हवी हवीशी वाटली, कसं आहे जेव्हा परीक्षा सुरू असते ते सगळं टेन्शन असतं आणि मग पोर्शन समोर असतो आणि मग हा एवढा भाग करायचा आणि ह्यातलं ऑप्शनला काय काय टाकायचं, ही सगळी डिस्कशन सुरू असतात ना, त्यावेळेला ह्या चर्चेमध्ये अरे यार सुट्टी कधी लागणार चे वेध लागलेले असतात. पण जून महिना उजाडल्यानंतर अरे यार शाळा कधी सुरू होणार, कॉलेज कधी सुरू होणार चे वेध लागलेले असतात. किती सुट्टी मंडळी, आपण सगळी कामसू माणसं आहोत, त्यामुळे फार सुट्टी काही कुणालाच आवडत नाही, ना शाळेत असताना ना कॉलेजमध्ये किंवा एरवीसुद्धा. त्यामुळे हा जो जून महिना आहे ना हा यासाठी महत्त्वाचा आहे की शाळा पुन्हा सुरू होण्याचे वेध लागलेले असतात, कॉलेज पुन्हा सुरू होण्याचे वेध लागलेले असतात आणि मग त्या दृष्टीने सगळी खरेदी सुरू होते. तुम्ही बघा, जिथे जिथे तुमच्या आसपास ही अशी चिल्ली पिल्ली आणि थोडीशी मोठी आपली तरुणाईकडे जाणारी अशी मंडळी असतात ना, त्यांचं मग सुरू होते की अरे आता नवीन वह्या पुस्तकं दप्तरांपासून. आता दप्तर हा शब्द तसा फार कोणी वापरत नाही, पण मला वाटतं तो फार छान आणि यथोचित असा शब्द आहे, तर आपण तोच शब्द वापरायचा आहे, वह्या पुस्तकं दप्तरं. त्यानंतर पूर्वीच्या काही तर पाटी पेन्सिलसुद्धा असायचं ना, हल्ली तर किती ती काळात मी ती अशी लाकडी चौकट असणारी दगडी पाटी पाहिलेलीच नाही आहे. असो, इतकं पाठी नको जायला, पण सांगायचा मुद्दा हा की जून महिना म्हटलं की शाळा आणि कॉलेजचे पुन्हा नव्याने वेध लागतात, त्या दृष्टीने सगळी लगबग आणि घाई गर्दी सुरू होते. आज आपण त्याच विषयी गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच पुन्हा थोडंसं लहान होऊन छान छान गाणीसुद्धा ऐकणार आहोत.

मंडळी, थोडंसं शाळेच्या दिवसांबद्दल बोलूया. मला सांगा, तुमच्यापैकी किती जण अशी आहेत की ज्यांना ना प्रत्येक वेळी नवीन वर्गात जाताना सगळं म्हणजे सगळं नवीन लागायचं. म्हणजे आता नवीन वर्षाची पुस्तकं आणि त्या अनुषंगाने 100 पानी 200 पानी वह्या हे तर आलंच, पण त्याचबरोबर आता नवीन मी पुढच्या वर्गात गेले म्हटल्यावर मी म्हटलं तसं वह्या पुस्तकांसोबतच ती रंगीबेरंगी दप्तर, त्यानंतर वॉटर बॉटल असेल, कंपास बॉक्स असेल, किंवा ज्या काही लहानात लहान मोठ्यात मोठी जी गोष्ट आपण शाळेत घेऊन जातो, ते छत्री रेनकोटसुद्धा प्रत्येक पावसाळ्यात. पण ते सांगू का की लहान वयात ते वापरण्याची जी काय इष्टाईल असते ना मुलांची, बहुतेक मुलांची, काही शहाणी बाळं असतील अगदी की जी शिस्तीत वापरतात आणि मग पावसाळा संपला की त्यांच्या छत्र्या आणि रेनकोट आत जातात कपाटात कुठेतरी आणि नंतर पुन्हा पुढच्या वर्षी तीच बाहेर पडल्यावरती वापरण्याजोगी असतात, अशी फार कमी मुलं असतील. परंतु बहुतेक वेळा मी म्हटलं ना, पावसात छत्र्या उलट्या करणं, त्या फरफटत नेणं, किंवा रेनकोटच्या बाबतीत सुद्धा बरंच काय काय करून ते

वापरणा इतपत बरे राहतच नाहीत बऱ्या कंडिशनमध्ये, तर ते आपण सोडून देऊया. परंतु बाकी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मला नवीनच पाहिजेत म्हणून हट्ट रडरड चिडचिड कोणी कोणी केली आहे असं म्हटल्यानंतर कदाचित काही जणांचे हात वर झाले असतील. पण असं होतं बरेचदा ना, असं आजूबाजूच्यांचं बघून. आणि पुन्हा कसं असतं की लहान मुलांच्या विश्वात एखादी नवीन गोष्ट एखाद्या मित्रमैत्रिणीकडे पाहिली की मलाही तशीच हवी, मग भले माझ्याकडे तितपत किंवा कदाचित त्याहूनही बरी असू शकेल माझी आधीची ती गोष्ट, पण मग पाहिलं आहे ना आता, मग मला तेच हवं असं म्हणून मग ते सगळं हट्टीपणा आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि मग पुन्हा लहान मुलांचे हे हट्ट पुरवणं किंवा न पुरवणं ह्याबाबत आपल्याला वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या दिसतात पालकांकडून. काही जण म्हणतात का नाही आम्हाला शक्य आहे तर आम्ही ते करू शकतो, आम्ही करतो. मग दरवर्षी सगळ्याच्या सगळ्या दप्तरांपासून ते ती कंपास पेटी आणि आतली पेनं पेन्सिली जे काय असेल सगळा सेट नवीन, मग जुना तसाच पडून राहतो, कधी कधी टाकून दिला जातो. पण ह्यावरून ना मला एक गोष्ट आठवली जी सांगावीशी वाटते. लहानपणी असाच वेडावाकडा हट्ट मी सुद्धा एकदा केल्याचा मला आठवतोय की बघितलं असंच कुठल्या तरी मैत्रिणीचं की हिच्याकडे हे किती छान आहे किंवा दरवर्षी ही नवीन सगळं घेऊन येते. आणि मग मी सुद्धा खूप हट्ट केला की नाही नाही मी जाणारच नाही शाळेत, मला सगळ्याच्या सगळं नवीन पाहिजे. मग आता इथे प्रश्न होता की हे असे हट्ट किंवा नको ते हट्ट पुरवायचे का. मग तेव्हा आई मला म्हणाली की ठीक आहे आपण ह्याबद्दल उद्या बोलू. त्यानंतर आई मला एका शाळेत घेऊन गेली होती ज्या शाळेत आम्ही माझ्या सगळ्या जुन्या वह्या किंवा माझ्याकडचे जे काही चांगले कपडे अशा ज्या काही वस्तू की ज्या चांगल्या आहेत भले मी वापरलेल्या असल्या तरी इतर कुणीतरी त्या वापरू शकतं अशा सगळ्या वस्तू दरवर्षी आम्ही त्या संस्थेला देत होतो. तर मी कधी तिथे गेले नव्हते, मला फक्त ऐकून माहिती होतं. दुसऱ्या दिवशी आई मला त्या संस्थेत घेऊन गेली आणि तिने मला दाखवलं की आमच्यासारखीच शाळेत दरवेळी नवीन नवीन नवीन सगळं म्हणून हट्ट करणारी मुलं ज्यांनी आपल्याकडच्या चांगल्या वस्तू आता मला मूड नाही म्हणून टाकून दिल्या आहेत अशी मुलंसुद्धा अशा वस्तूसुद्धा ह्या मुलांना म्हणजे वापरलेल्या वस्तू मिळाल्यानंतरसुद्धा आपल्याला काहीतरी नवं मिळाल्याचा आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावर होत्या. मी पाहिलं की इतर कोणीतरी वापरून उरलेली वहीची पानं फाडून फाडून ती मुलं आपल्यासाठी वह्या तयार करत होती. जेव्हा हे सगळं चित्र स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा त्यानंतर मात्र घरी आल्यावर मला सुद्धा सगळं नवीन पाहिजे हा हट्ट मुळी मी सोडूनच दिला आणि माझं मागच्या वर्षीचं जे चांगलं दप्तर होतं ते घेऊन शहाण्या मुलीसारखी शाळेत गेले. सांगायचा मुद्दा हाच आहे की आपण करू शकतो किंवा नाही खर्च हा वेगळा मुद्दा, परंतु खरं आयुष्य आणि खरं जगणं काय असतं हे जर बालवयातच त्या मुलांना सांगायचं असेल तर ते अशाच एखाद्या सकारात्मक पद्धतीने सांगून वारेमाप किंवा नको तो खर्च करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती ह्याच वयात बदलता येऊ शकते ही गोष्टसुद्धा आज मला मागे वळून बघताना जाणवते आहे. ऐकूया पुढचं छानसं गाणं.

0: FM Gold, खरा सोना।
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो। मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता।
1: FM गोल्ड खरा सोना।
2: मंडळी, शाळा आणि नवीन वह्या पुस्तकं किंवा इवन कॉलेजमध्ये सुद्धा 11वी 12वी नव्याने जेव्हा सुरुवात होते ना कुठल्याही वर्षाची, तेव्हा कसं असतं की वह्या पुस्तकांना छान अगदी व्यवस्थित कवर घालायची, त्यानंतर अगदी सुवाच्य म्हणजे जमेल तितक्या सुवाच्य अक्षरात आपलं नाव लिहिणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण करतोच। मला तर आठवत आहे आमच्या वेळेला ना अशी काही नव्याने पेनं आली होती, ज्या पेनाने आपण लिहिलं ना की त्यातनं एक असं छान सुगंध यायचा, आणि आम्हाला, मी म्हटलं ना नवीन कुठलीही गोष्ट बाजारात आली की सगळीच लहान मुलं त्याच्या मागे, आणि मग एकाचकडे आलं की दुसऱ्याकडे पण ते दिसायचं। तर तसं ना आम्ही त्या अशा सुगंधी पेनानी छान आपलं नाव, त्या विषयाचं नाव वगैरे लिहून झालं की त्याच्या असं अवतीभोवती छान वेलबुट्ट्या वगैरे काढायचो। कोणाचं अगदीच बरं म्हणजे मांजराचं मांजर आणि उंदराचा उंदीर ओळखता येण्या इतपत बरी चित्रकला असेल ते, तशी काहीतरी तिकडे कार्टून्स वगैरे काढायचे, आणि असा पण करायचा की अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत या वहीत फक्त त्या विषयाच्याच गोष्टी लिहायच्या, आणि सुंदर टप्पोर मोत्याच्या दाण्यासारखं अक्षर काढायचं। हा नेम कमीत कमी 4 महिने टिकावा अशी एक अपेक्षा असायची घरातल्या मोठ्यांची, पण तुम्हाला सांगते जेमतेम 8 दिवस, जेमतेम 8 दिवस। पहिल्या 8 दिवसाच्या वह्या जर बघितल्या तर मी आत्ता म्हटलं तसं सगळं वर्णन केलेलं छान सुंदर सुवाच्य अक्षर खाडाखोड नाही, किंवा त्या वहीत इतर दुसरी एक रेघ नाही मारायची, हे सगळं पहिले 8 दिवस। पण त्यानंतर ते नवीन वर्ष 8 दिवसात जुनं व्हायला लागायचं, आणि मग वहीच्या पाठीमागे फुल्ली गोळे काय, किंवा असे कोणीतरी असे खूप स्ट्रिक्ट शिक्षक असले की बोलायची चोरी, मग वह्यांच्या पाठी काहीतरी मेसेज किंवा तुझ्या डब्यात काय आहे, किंवा आज कॅन्टीनमध्ये जायचं आहे का वगैरे असे विचारलेले प्रश्न, आणि मग त्या वह्या एकमेकींकडे देणं वगैरे, हे सगळे उद्योग एक 8 दिवसानंतर सुरू व्हायचे। त्यामुळे जर वही पाहायची असेल तर मला नेहमी वाटायचं की शिक्षकांनी शाळा सुरू झाल्या झाल्या पहिल्या 8 दिवसात काय त्या वह्या तपासाव्यात, त्यानंतर अजिबात वह्या तपासायला मागू नयेत। कारण तेव्हा मग बरेचदा असं व्हायचं, काही काही शिक्षक, आमच्या एक बाई होत्या त्या संस्कृतच्या, आणि त्या किती भराभरा सांगायच्या जे काही आम्ही वहीत लिहून घ्यायचो ना, की असं ओ बाई जरा थांबा ना, म्हटलं तरी त्यांना काही फरकच नाही पडायचा। कॉलेजमध्ये सुद्धा माझा तर मराठी साहित्य विषय होता, त्यामुळे आमचे सर एकदा लिहून द्यायला लागले, सुरुवातीला ते थोडंसं द्यायचे कॉलेजमध्ये सुद्धा, आम्हाला अगदीच त्यांनी वाऱ्यावर नव्हतं सोडलं की तुमचं तुम्ही लायब्ररीत जा आणि नोट्स काढा असं नाही, थोडंसं सुरुवातीला त्यांनी आम्हाला नोट्स वगैरे दिल्या होत्या, पण ते डिक्टेट करायला म्हणजे सांगायला त्यांनी सुरुवात केली ना की अरे बापरे, तास संपल्यानंतर ते वाचताना असं वाटायचं मी हा काय शब्द लिहिलाय, इतकं भराभरा लिहायला लागायचं। त्यामुळे मी म्हटलं तसं शाळा नंतर कॉलेजमध्ये सुद्धा पहिल्या 8 दिवसात काय त्या वह्या चेक करा बाबांनो, नंतर माझी वही कोणी बघू नका अशी परिस्थिती असायची। तुमची आहे का एखादी अशी वही ठेवलेली अजूनही जपून, आणि ती उघडल्यानंतर तुम्हीच लिहिलेलं तुम्हाला वाचता येत आहे का, मला नक्की सांगा।

मंडळी, आता थोडंसं कॉलेजकडे येऊया. मी तुम्हाला म्हटलं तसं की शाळा आणि शाळेतनं कॉलेज म्हणत असताना आपल्याला असं वाटत असतं की शाळा संपली, आता आपण कॉलेजमध्ये जायला लागलो, म्हणजे आपण एकदम असं ते जादूची काडी फिरली आणि आपण मोठे झालो. पण अशी काही जादूची कांडी वगैरे फिरत नसते. कॉलेजमध्ये सुद्धा आपण लहानच असतो. फक्त काय असतं की तो युनिफॉर्म तिकडे नसतो आणि आता गणवेश नाही, दप्तर असं पण नाही, नाही का? आपण कुठे, मला खरं सांगा, शाळेतलं दप्तर कॉलेजमध्ये तुमच्यापैकी किती जणं घेऊन गेली होती? तुमच्यापैकी एकाचाही हात वर आलेला नसणार आहे. याचं कारण ना, मुळात आपल्याला कुणालाच कुठल्याही बंधनात राहणं नको असतं. आणि कितीही नाही म्हटलं तरी शाळा म्हटलं की ही बंधनं आलीच. मग त्यापेक्षा कॉलेजचं वातावरण म्हणजे कसं, जरा मोकळं ढाकळं असतं. मी म्हटलं तसं तिथे गणवेश नाही, किंवा एकदा आत गेल्यानंतर पूर्ण जे काय 5-6 तास आपले असतात ते सगळेच्या सगळे आपण त्या तासानं बसायचं आणि मगच बाहेर पडायचं, हा जो एक शाळेतला अलिखित नियम असतो तो कॉलेजमध्ये नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एक आनंद असतो, उत्साह असतो. आणि म्हणूनच कॉलेजची खरेदी म्हटलं तर त्यालासुद्धा आपणला एक वेगळा मूड असतो. विशेषत 10वीनंतर 11वीला जेव्हा आपण जातो, कॉलेजचं पहिलं वर्ष, ती खरेदी थोडी अधिकची असते. कारण मी म्हटलं तसं, रंगीबेरंगी छान छान आपल्याला हवे तसे कपडे, हवा तसा पोशाख करून आपल्याला कॉलेजला जाता येणार असतं. त्यामुळे तीही सगळी खरेदी ह्याच जून महिन्यात होत असते. इतरही बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे असंच की आपली पुढची ध्येयं ठरलेली असतात, आपल्या डोळ्यात बरीच स्वप्न असतात, आणि त्या स्वप्नांच्या दृष्टीने आता इथून पुढे वाटचाल कशी करायची हे सुद्धा हाच महिना ठरवत असतो. पण मी म्हटलं ना, आजमुळे घराच्या बाहेर पडले तीच पावसाला भेटले, त्यामुळे आजच्या गप्पांमध्ये फार गंभीर न होता नुसती धमाल मस्ती ह्या विषयांना थोडं अधिक आपण वेळ देतोय. पुढचं छानसं गाणं ऐकूया, कारण घड्याळ मला सांगतंय की मनस्पर्शीची वेळ आता संपत आली आहे.

आणि रसिक हो, आता आणखीन एक छानसं पावसाचंच गाणं तुम्हाला ऐकवते आणि त्यासोबतच आपण मनस्पर्शीची सांगता करूया. 11 वाजता एक नवीन विषय घेऊन मी आणि माझ्यासोबत एक पाहुणे असणार आहेत. ते कोण, आपण नेमकं कोणत्या विषयावर गप्पा मारणार आहोत हे सगळं तुम्हाला मी नंतरच सांगते. आता एक छानसं पावसाचं गीत आणि त्यासोबतच मनस्पर्शीची सांगता.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 100.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 11 वाजतात, मंडळी सुरू करूया आपला कार्यक्रम युवा तरंग। आणि शब्दसुरांच्या या प्रवासात तुमच्यासोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

0: तर मंडळी, मी तुम्हाला म्हटलं होतं की युवा तरंगमध्ये एक नवीन विषय असणार आहे आणि माझ्यासोबत तुमच्या माझ्यासोबत गप्पा मारायला आणखी कुणीतरी असणार आहे. मंडळी, आज आहे सायकल दिवस आणि सायकल हे एक असं वाहन आहे की जो आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तर आज युवा तरंगमध्ये जे विशेष पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत, तर त्यांना इथे बोलवण्याचं निमित्तसुद्धा हेच आहे आजचा हा दिनविशेष. आता सायकलस्वार असं म्हटल्यानंतर तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की कोणीतरी युवा मित्रमैत्रीण आपल्याकडे आलेली आहे आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की सायकलवरून किती प्रवास करायची, आवड कशी लागली वगैरे. म्हटलं तर अंदाज बरोबर आहे, म्हटलं तर थोडासा त्यात बदल आहे. बदल असा आहे की आज जे मित्र इथे आलेले आहेत आपले आणि ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, ते कागदोपत्री जर आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक किंवा सिनियर सिटिझन आहेत, परंतु सायकलस्वार म्हणून त्यांचे अनुभव आणि एकूणच या सगळ्या गप्पा ज्या आहेत आपण त्यांच्यासोबत मारणार आहोत ते सगळं ऐकल्यानंतर मात्र हे कागदोपत्री वय विसरायला आपण सगळे भाग पडणार आहे आपल्याला. तर असं एक व्यक्तिमत्व की ज्यांच्यापासून आजच्या तरुणाईंनी प्रेरणा घ्यावी आज आपल्यासोबत आहेत आणि सायकल दिवसाच्या निमित्ताने सायकलवरून त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या सफारांबद्दल आपण बोलणार आहोत. मंडळी, स्वागत करूया सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजू उर्फ आनंद कुसुम सीताराम पाटील, सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: आणि सर, मी आत्ताच आपल्या श्रोत्यांना सांगत होते की सायकल दिवसानिमित्त आज आपल्या गप्पा आहे. मला ठाऊक आहे की पोलीस खात्यात तुम्ही काम करत होतात आणि तिकडचा तुमचा अनुभव आणि एकूणच सगळी तुमची कारकीर्द याविषयी जर आपण गप्पा मारायला सुरुवात केली तर मला वाटतं आजचा आपला जो वेळ आहे तो सगळा संपून जाईल. त्यामुळे मी असं ठरवलं की आज फक्त सायकल स्वारीविषयीच मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तर मुळात माझा पहिला प्रश्न असा आहे की सायकलवरून भटकंती करायची, लहानात लहान आणि मोठ्यात मोठे प्रवास करायचे हा विचार तुमच्या मनात कसा आला, तो कसा रुजला आणि ह्या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: जन्म खेड्यातला, अलिबाग तालुक्यातील शेतकरी कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंब यातलं आणि मेन म्हणजे आमचं बाजारपेठ आणि आमचं गाव याच्यात 12 किलोमीटर अंतर होतं आणि कच्चा रस्ता असायचा. फक्त उन्हाळीच अगदी डिसेंबर ते मे पर्यंत एसटी बस यायची.
0: अच्छा.
1: पर्याय दुसरा काही नव्हता आणि मग शाळेचं शिक्षण 4th पर्यंत इथे गावी झालं. नंतर या 12 किलोमीटरवर आलो. पण दरम्यानच्या कालावधीमध्ये शिक्षकगण आमच्या इथे सायकल पार्क करायचे आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचे. ती सायकल लॉक केलेली नसायची, ती आम्ही छान पद्धतीनं चोरूनच म्हणा घ्यायचो आणि अगदी ती कैचीतून चालवणं हा प्रकार आहे तो आम्ही सुरू केला आणि तिथून सायकलबद्दलचं आकर्षण आणि त्याचं महत्त्व थोडं थोडं पटायला लागलं. पुढे शालेय जीवनानंतर मला वाटतं माझ्या माहितीत 11वीला असताना मला मोठ्या भावाने सायकल घेतली. त्यापूर्वी माझ्या वडिलांनी एक हर्क्युलिस सायकल घेतली होती गावाला, अगदी घोडा सायकल पण म्हणतो ती.
0: अच्छा.
1: त्या सायकलवर सुद्धा आम्ही खेड्यात जवळच्या नातेवाईक 5 किलोमीटर, 7 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर या सगळ्या नातेवाईकांकडे किंवा काही ठिकाणी भेटीला सायकलवरच फिरायचं. तिथून या सायकलचं नातं जडलं. त्यानंतर मग कॉलेजमध्ये पण सायकल चालवतच जायचो आणि पुढे पोलीस खात्यात आलो. त्याआधी काही नोकऱ्या केल्या, त्या नोकऱ्यादरम्यान मात्र सायकलिंग थोडंसं म्हणजे विराम मिळाला होता आणि पोलीस खात्यात आल्यानंतर पुन्हा थोडं सायकलिंगकडे वळलो. त्यात माझं महत्त्वाचं पोस्टिंग MPA महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे झालं. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये एक खूप सुंदर परिसर आहे.

0: ते 2000 सब इन्स्पेक्टर प्रोबेशनरी किंवा ट्रेनिंग घेणारे असायचे, DYSPs असायचे आणि अन्य काही क्षेत्रातील ट्रेनिंगचे मंडळी असायची. हे सगळे मला युनिफॉर्मवर जाता येता पाहत असायचे, सायकलवर चालवतात, सायकल चालवताना. आणि त्यामुळे माझ्याबद्दल त्या लोकांची एक वेगळी छबी मनात राहिली आणि त्यांनासुद्धा या सायकलबद्दल अट्रॅक्शन निर्माण झालं. आणि सायकल स्वतःला आवडणं आणि इतरांना प्रोत्साहित करणं हा मूळ हेतू माझा होता. कारण पर्यावरणपूरक सायकल आहे, हेल्थ वाईज पण आपलं खूप छान, फिजिकल, मेंटल, इव्हन आर्थिक हेल्थ सुद्धा राहते. म्हणून मी सायकलकडे वळलो आणि सायकलिंग सुरू केलं. तेथे सुरुवातीला मी सायकल चालवायला लागल्यानंतर आमचे डायरेक्टर, आताचे ATSC चीफ ॲडिशनल DG नवल बजाज सर आहेत, त्यांनी सुद्धा तिथे सायकल घेतली आणि ते आणि मी सायकलवरच सकाळी आणि संध्याकाळी फिरताना दिसायचो. आणि महत्वाचं म्हणजे मग सरांबरोबर डिस्कशन झालं की आमचे नॉन टीचिंग स्टाफ आहे ते सायकलवर, मोटरसायकलवर फिरायचे आणि कॅम्पस सगळा दणानून उठायचा. आणि छान झाडी होती, छान म्हणजे वृक्षराजी, पक्षी होते. तर सरांना सुचवलं की सर आपण स्टाफला जर सायकली घेऊन दिल्या कन्सेशनल रेटमध्ये तर त्या ते उत्तम होईल. आणि सरांनी ती योजना मंजूर केली आणि 80 सायकली आम्ही 2014-15 दरम्यान आमच्या नॉन टीचिंग स्टाफला घेतल्या. तेथून मी आणि माझ्या बरोबरचा सायकलवारीचा प्रवास आधी जोरात सुरू झाला.
1: पण मग त्या सगळ्यांना आधीपासूनच सायकल चालवता येत होती.
0: जनरली खेड्यात वाढलेलीच हे होते नॉन टीचिंग स्टाफ, त्यांना त्याच्यामुळे सायकलचा म्हणजे गंध आणि आवड होतीच. फक्त पैशाअभावी किंवा मोटरसायकलचं वेळ लागल्यामुळे सायकलकडे त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. पण ह्या प्रोत्साहनात्मक उपक्रमामुळे सगळे सायकल चालवायला लागले. आणि मग जाता येता सकाळ असेल तर राम राम किंवा गुड मॉर्निंग, जय हिंद म्हणणं सायकलवरच सुरू झालं. आणि तो तिथून प्रवास सुरू झाला सायकलचा.
1: बरं, मी ना थोडंसं तुम्हाला मागे नेते की मगाशी तुम्ही असं म्हणालात ना की लहान असताना तुमचे शाळेतले शिक्षक जिथे त्यांची सायकल ठेवायचे ती तुम्ही तिकडनं गुपचूप घेऊन जायचा. तर मग त्या गमती जमतीत कधी पकडले गेल्यात आणि फटके खायला लागले वगैरे असं काही घडलं होतं का?
0: शिक्षकांकडून नाही झालं, त्यांच्याकडून प्रोत्साहनच मिळालं. फक्त त्यांचं आलं आणि पकडलं गेलं तर सूचना एकच असायची की सायकल वापरा, स्वतःला दुखापत करून घेऊ नका आणि सायकलला नुकसान करू नका, हे त्यांची मागणी होती. पण वडिलांनी बऱ्याचदा आम्हाला फटकारलं होतं कारण परवानगी शिवाय आम्ही सायकल घ्यायचो. मग बाबांनी शिकवलं, सांगितलं की अरे तुम्ही जे सायकल ठेवली आणि त्यांनी लॉक नाही केली तर त्यांना सरांना सांगायचं, शिक्षकांना, गुरुजनांना, की तुमची सायकल आम्ही थोड्या वेळासाठी चालवली तर चालेल का. आणि मग तो पायंडा आम्ही पाडला आणि आले की ती सुरुवात केली. आणि मग हे वेळ पाहून वडिलांनीच एक हरकुलस सायकल घेऊन दिली होती आणि त्या सायकलवर प्रवास करायला लागलो. आणि जवळचे गडकिल्ले, रायगड जिल्ह्यातले, अलिबाग तालुक्यातले सायकलवरच फिरलो. आणि इव्हन ते मी मगाशी म्हणालो प्रमाणे 20-25 किलोमीटरवरच्या नातेवाईकांच्या भेटी सुद्धा सायकलवर सुरू केल्या.
1: वा वा, मला आणखीन बरेच प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. पण तुमचा हा सगळा प्रवास ऐकल्यावर एक छानसं गाणं तुमच्यासाठी आणि आपल्या श्रोत्यांसाठी आपण ऐकूया आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढचे प्रश्न विचारते.
2: तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

0: तर मंडळी युवा तरंगमध्ये आपण सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजू पाटील यांच्याशी गप्पा मारतोय आणि आपला विषय आहे सायकल दिवस. मी तुम्हाला म्हटलं तसं की राजू सरांनी सायकलवरून देशांचा प्रवास केलेला आहे आणि सर मी आता त्याच प्रश्नाकडे येणार आहे की तुमचा हा जो सायकलवरचा प्रवास आहे तो तुम्ही एकट्याने नाही तर तुम्ही आणि तुमच्या काही मित्रमंडळींनी केला आहे बरोबर ना. तर त्या तुमच्या ग्रुपविषयी थोडंसं सांगा ना आणि कसं काय म्हणजे तुम्ही ठरवलं काय एकूणच तुमचा हा देशांतर्गत नाही तर देशाबाहेरचा प्रवास जो आहे त्याबद्दल ऐकायला आवडेल.
1: महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये बरंच सायकलिंग झालं होतं आणि पोलीस खात्यातील वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये काम करत असताना स्वतःही सायकल चालवली इतरांना प्रोत्साहित केलं. मग कुठेतरी वाटायला लागलं की आपण एखादं मोठी मोहीम का करू नये. मग मित्र जमा झाले. शशांक वैद्य त्याने एक अरेंज केलं होतं कलकत्ता टू चेन्नई. ते आम्ही तिघेजण होतो आणि तिघांनी आम्ही कलकत्ता टू चेन्नई 2024 डिसेंबरमध्ये केलं. त्यानंतर पुन्हा वेध लागले मोठ्या एखाद्या मोहिमेचे. मग रमाकांत महाडिक, धनंजय मदन, राणे आणि मोने असे आम्ही आणि मी आम्ही 5 तीन धाम यात्रा करायला गेलो. कारण रमाकांत महाडिक हा सायकलिंगमधला आणि ट्रेकिंगमधला माझा गुरु आहे. त्याने अरेंज केल्याप्रमाणे रिव्हर साईड सायकलिंग होतं म्हणून आम्ही केदारनाथ त्याच्यात ड्रॉप केलं होतं. मग 3 आम्ही सायकलवर केले. तदनंतर पुन्हा वेध लागले की आता परदेश गमन थोडं करूया आणि एकाने विचार ऐकवला होता. धनंजय मदन पनवेलचा माझा मित्र आहे सायकलिंगचा ट्रेकिंगचा. त्याने सांगितलं होतं की अरे माझ्या डोक्यात आहे की व्हिएतनाम बद्दल मी खूप वाचलंय आणि व्हिएतनाम किंवा आजूबाजूचे काही देश आपण फिरूया का. आणि ती त्याची डोक्यातली कल्पना जवळजवळ 4 त्याला म्हणजे हे करत होती खुणावत होती पण ते प्रत्यक्षात येत नव्हतं. मग आम्ही 3 यात्रेत असताना तिघे चौघेजण एकत्र आलो आणि म्हणालो चला आपण करूया ह्या मोहिमेनंतर परदेश गमन करूया. मग ट्रेकिंग फील्ड बेस असलेले आणि सायकलिंग नव्याने सुरू केलेले किंवा बऱ्यापैकी केलेले अशांना आम्ही आवाहन केलं. त्यात संजय कट्टी पुण्याहून, त्याच्यानंतर मोनिश चक्रवर्ती पुण्याचाच, त्याच्यानंतर रमाकांत माडिक ठाणा, धनंजय मदन पनवेल आणि संजय कुमटेकर पनवेल आणि मी असे आम्ही 6 फायनल झालं. त्या दृष्टीने मीटिंग झाल्या, झूम मीटिंग झाल्या, त्याच्यानंतर ई व्हिसा अशी प्रक्रिया समजून घेतली. करन्सीज वेगवेगळ्या देशात असेल ती कशी जमा करायला पाहिजे, आपल्याकडे कॅरी करायची का तिथे घ्यायची, हे सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग झालं. सायकल कशी असली पाहिजे, तेथील वातावरण, कारण एशियन साऊथ एशियन कंट्री असल्यामुळे आपल्यासारखंच वातावरण तेथेही होतं. त्याच्यामुळे तसं काय विशेष त्या वातावरणाचा म्हणजे आम्ही गेल्या गेल्या लगेच ॲक्लेमेटाईज झालो. तर ह्या सगळ्या गोष्टीची तयारी करत असताना मग धनंजय मदनची जी पूर्वकल्पना होती ती सगळ्यांनी उचलून धरली आणि मग ती प्रत्यक्षात अवतरायला सुरुवात झाली. आणि सगळे प्लॅनिंग झाले, कारण फिजिकली मेंटली आणि आर्थिकदृष्ट्या सगळेच सक्षम होते. त्याच्यातले 5 रिटायर्ड होते आणि एकाने VRS घेतली होती. म्हणजे 68 पण आमच्या बरोबर होता, 66 होता, 72 होता, 54 होता, 63 होता आणि मी स्वतः त्यावेळेला 59 होतो. आता माझं वय बोलताना 60 झालेलं आहे. तर ही टीम जमली आणि सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या. मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर, मिनिस्टर ऑफ होम मिनिस्ट्री या सगळ्यांना आम्ही मेल केले की या दरम्यान म्हणजे आमचं थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम हे सायकलिंग फायनल झालं. तत्पूर्वी आमचं प्लॅनिंग होतं की मुंबईतून निघायचं, वेस्ट बेंगॉलमध्ये जायचं, तिथून मग ढाका म्हणजे बांगलादेशमध्ये जायचं, बांगलादेशमधून पुन्हा भारतात येऊन म्यानमार करायचं आणि म्यानमारवरून मग पुढचा प्रवास करायचा होता कंबोडिया आणि व्हिएतनाम आणि हे थायलंड. पण तेथील सिच्युएशन ठीक नसल्यामुळे रायव्हलरी सिच्युएशन होती आणि आम्ही चौकशी केली. इव्हन मला माझे गुरु म्हणजे पोलीस खात्यातील अतुलचंद्र कुलकर्णी सर जे ATS चीफ असताना मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि ते नंतर NIA होते, नॅशनल लेवलला NIA म्हणजे दिल्लीच्या येथे पोस्टेड. तर त्यांना मी विचारलं की सर आमचं असं असं प्लॅन आहे, तर त्यांनी थोडंसं सावधगिरीचा इशारा दिला की तुम्ही जाल सायकलिंग पण कराल तर तुमच्या सुरक्षेचं काय.
0: अच्छा,
1: हा प्रश्न त्यांनी पण उपस्थित केला आणि मग आमच्या काही शंकायला ते दुजोरा मिळाला आणि मग आम्ही ते बांगलादेश आणि म्यानमार ड्रॉप केलं.
0: अच्छा.
1: आणि मग थायलंडला फ्लाय व्हायचं, म्हणजे बँकॉकला, त्याच्यानंतर लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम. तर लाओससुद्धा आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण थायलंडमधून त्यांचं आणि कंबोडियाचं रायव्हलरी असल्यामुळे तेथेसुद्धा प्रॉब्लेम क्रिएट झाला असता, कारण तेथील बॉर्डर सील केलेल्या होत्या. मग आम्ही लाओस करून मग कंबोडियामध्ये एंट्री करायचं केलं आणि तो प्लॅन पूर्णत्वाला आम्ही नेला. 3 डिसेंबरला आम्ही पुण्याहून फ्लाय झालो बँकॉकला, आणि बँकॉकवरून मग बँकॉकला आम्ही जवळजवळ 11 दिवस होतो. पुढे मग लाओसमध्ये गेलो, लाओसमध्ये 4 दिवस होतो, कारण लाओसमध्ये फिरण्यासारख्या ज्या हे होत्या त्या आम्ही कव्हर केल्या. आणि मग कंबोडिया बॉर्डरला गेलो आणि कंबोडियामध्ये एंट्री केली. कंबोडियामध्ये पण आम्ही 12-13 दिवस होतो, आणि तिथून मग व्हिएतनाममध्ये जवळजवळ आम्ही 33 दिवस होतो.
0: अच्छा.
1: म्हणजे साऊथ व्हिएतनाम टू नॉर्थ व्हिएतनाम, जनरली लोक नॉर्थकडून साऊथकडे येतात, पण आम्ही साऊथकडून नॉर्थकडे गेलो. आणि असा प्रवास हा फिक्स झाला आणि सुरू झालं, आणि पूर्वतयारी सगळी एकदम व्यवस्थित केल्या असल्यामुळे कुठेही अडथळा आला नाही. टेक्निकल इश्यूज छोटे मोठे आले, पण ते सॉर्ट आउट करण्यासाठी, जसं नर्मदा परिक्रमावाले म्हणतात की कुठेही गेलं काही समस्या आली की नर्मदा माई उभी ठाकते मदतीला, अक्षरशः असेच काही प्रसंग सायक्लिस्टला सुद्धा येतात किंवा ट्रेकरला सुद्धा येतात. जेथे समस्या आली तिथे समस्येचं हल कोणाच्या तरी माध्यमातून, मदतीच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच मिळालं, आणि कुठेही अडथळा आला नाही. आणि आम्ही 4 देशांची सफर केली. त्याच्यातसुद्धा फक्त सायक्लिंग न करता आमचा एक प्लॅन होता की मध्ये रेस्ट डे असायचा, त्या रेस्ट डेमध्ये सुद्धा कधी सायकलच्या सहाय्यानं किंवा इतर माध्यमातून पर्यटन केलं, आणि तेथील साईटसीईंगचं हे सुद्धा आम्ही आनंद उपभोगला. त्याचबरोबर शेवटचे आठवडा असताना काही फॅमिली मेंबर्स तिकडे व्हिएतनाममध्ये आले, आणि ते सुद्धा काही 3-4 दिवस फिरले, आणि नंतर 3-4 दिवस त्यांच्याबरोबर आम्ही फिरलो. त्याच्यामुळे तो एक अजून वेगळा अनुभवही आम्हाला आला. अगदी आनंद सोहळा होता, कौटुंबिक सोहळा होता. आणि त्या दरम्यान आमचा जो मोठा हे होता, एम होता,
0: सायकल
1: चालवताना की शांतता, पीस आणि फ्रेंडशिप. तर पीस आणि फ्रेंडशिपला न्याय देण्यासाठी जे जे करता येईल ते आमच्या प्रत्येक सदस्याने केलं. तेथील शाळेतल्या मुलांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, भाषा हा बॅरियर होता, पण बॉडी लँग्वेज किंवा ह्युमॅनिटी जी आहे किंवा मानवता आहे ती कुठेच संपली नव्हती. तर त्या माध्यमातून तिथली वेंडर्स असतील, त्याच्यानंतर रिसॉर्टवाले असतील, धाबेवाले असतील, हॉटेलवाले असतील, किंवा गप्पा मारणारे सिनियर सिटीजन असतील, या सगळ्यांशी आम्ही काही ना काही निमित्ताने बोललो. किंवा फळ विक्रेते असतील, भाजी विक्रेते असतील, सगळ्यांशी आम्ही संपर्क साधला. आणि भारतातील आम्ही आहोत हे त्यांना आमच्या जर्सीवर लिहिलेलं असल्यामुळे कळतच होतं. त्याच्यामुळे मग ते सांगावं लागलं नाही, आणि कुठे कुठे फिरतोय हेही त्यांना कळलं. पण आमचा उद्देश काय आहे हा आम्ही मात्र त्यांना आवर्जून सांगितला. आणि सायकलिंग प्रमोट करण्याचा हा एक खूप छान प्रयत्न आमच्याकडून झाला.
0: हो, आणि मला हे पण आवडलं की जिथे तुम्ही ज्या वेगळ्या देशात गेलात तर तिकडचं सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन तुम्ही

जास्त चांग नेमकेपणाने समजून घेतलं, कारण तुम्ही रोडनी प्रवास करत होता ते सगळे, आता नाही आता भाजी विक्रेते आणि कुठे तुम्हाला दिसायला, त्यामुळे खूप छान. एकूण ना तुमच्या सहा जणांचा हा सगळा प्रवास ऐकल्यानंतर मला तुम्हा सगळ्यांसाठी हे पुढचं गाणं लावावं असं वाटतंय, तर आपण ते गाणं ऐकूया आणि मग मी तुम्हाला आपण म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे वळू.

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: हर घर सूर्य घर.
2: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech Cadet Entry Scheme Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready, cohesive, Atmanirbhar. Safeguarding seas for a Viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.
3: सर, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा युवा तरंगमध्ये. आणि मगाशी जे तुम्ही मला सांगितलं की तुम्ही 6 मित्रमंडळींनी मिळून हा 4 असा देशांचा प्रवास केलात, तर मग एकूणच त्या सगळ्या प्रवासादरम्यान तुम्ही म्हणालात तसं तिकडचं सामाजिक सांस्कृतिक जीवन तुम्ही समजून घेत होतात, लोकांना भेटत होतात, बोलत होतात, काहीतरी असं लक्षात राहिलेला एखादा किस्सा किंवा असं काहीतरी की ज्यांनी तुमचा दृष्टिकोन बदलला, व्यापक केला, असं काहीतरी?
4: खूप अनुभव सायकलिंग करताना सगळ्याच सायकलिस्टला येतात, कारण सायकलिंगची जर्सी आणि सायकल चालवणारा म्हटलं की त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो भारतातली व्यक्ती असू दे किंवा परदेशातली असू दे. आणि हे तर साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज होते, त्याच्यामुळे मिळतं जुळतं होतं. संस्कृती जरी वेगळी असली तरी आदरभाव भारतात भारतीय सायकलिस्ट प्रती होता. विद्यार्थ्यांकडून कधी कधी आम्ही पास झाल्यानंतर काही विद्यार्थी काही जेली घेऊन आमच्या मागे मागे सायकल घेऊन आले आणि त्यांनी जेली दिलेली आहे. रिसॉर्ट मध्ये राहिलेल्या महिलेने फोटो काढताना मायेनं हात खांद्यावर ठेवून फोटो काढलेला आहे. एक रिसॉर्टचा सुपरवायझर सिक्युरिटी सुपरवायझर होता आणि आम्हाला 40 किलोमीटर काहीच खायला मिळालं नव्हतं आणि त्या माणसाने आम्हाला त्याच्याकडची कॉफी त्याच्याकडचं खाऊ अगदी घरात होतं नव्हतं तेवढं आणून दिलं 6 जणांना. त्याच्यानंतर फळ विक्रेत्या बाईंकडे कधी फोटो काढायला गेलो तर ते स्वतःहून हातात आपल्याला फळं द्यायचे आणि पैसे नो मनी असे म्हणायचे. किंवा कधी फळं 1/2 किलो घेतली 1 किलो घेतली तर आपुलकीनं अधिक वेगळं फळ जे नाही घेतलं अशी फळंसुद्धा आम्हाला ते बांधून द्यायचे. खूप किस्से आहेत तिथे. किंवा एक बाई तिथे स्कूटी घेऊन चालली होती आणि ती चुकून काही तिला कंट्रोल झालं नाही, ती अगदी रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली, अडकून होती तिथे, कारण चिखलमय थोडीशी माती होती. मग आमच्यातल्या धनंजयांनी पाहिलं, मग आम्ही दोघे तिघे तिकडे सायकल घेऊन गेलो, ते मोटरसायकल पकडली, त्या बाईला म्हटलं सेफली बाजूला केलं आणि सायकल मोटरसायकल तिची काढून दिली, ती स्टार्ट होते की नाही चेक केलं आणि तिला काय लागलं की नाही विचारलं. सगळं हे भाषा अडचण होतीच, तिला इंग्लिश येत नव्हती पण आम्ही काय विचारत होतो, आम्हाला काय विचारायचं होतं, आमच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचत होत्या.
3: बरोबर.
4: तर तिने मोटरसायकल चालू केली, आय एम ओके असा एक हातवारे करून इशारा दिला आणि ती सुसाट निघून गेली. आणि ती जाताना तिने जे आमच्याकडे पाहिलं ते एवढा छान कटाक्ष होता की एक खूप मोठा आम्हाला ते काहीतरी साधं काम होतं पण मोठं काम केल्यासारखं वाटलं. काही जण वेंडर्स होते की स्कूटीवरून काहीतरी घेऊन जात होते आणि त्यांचं सामान एखादी बॅग पडली तर ते धडपडत असत आणि मग ती कशी उचलणार, मग आमच्यातला कोणतरी सायकलिस्ट जायचा आणि ती उचलून त्यांना तिथे द्यायचा. एकदा तर एक बाई त्यांनी समोर मुलाला बसवलेलं, मध्ये एक बाळ होतं, मागे एक बाई बसली होती, तिच्या डोक्यात हेल्मेट होतं, ते हेल्मेट पडलं तर तिला उतरणं आणि हिला उतरणं शक्य नव्हतं. मग ते साधारण 41 मीटरवर ते पडून होतं, ते पुढे जाऊन थांबल्या, मी मागून जात होतो, मी हेल्मेट उचललं, त्याने हाताने इशारा केला की तुम्ही तेथेच थांबा मी आणून देतो आणि ते दिलं. असे खूप किस्से. इवन आमच्या सायकलसाठी जेव्हा जेव्हा समस्या आल्या तेव्हा देवाच्या कृपेने 100 मीटर ते 200-300 मीटरवर आम्हाला सायकलचं दुकान मिळायचं.

0: किंवा सायकलचं दुकान कुठे आहे ही सांगणारी व्यक्ती स्वतःहून प्रकट व्हायची आणि सांगायची. प्रचंड किस्से असे आहे तिथले.
1: खरे म्हणजे म्हणायला छोटे छोटे छोटे असे हे असंख्य किस्से, पण त्या सगळ्या गोष्टींनीच तो प्रवास घडत गेला नाही का.
0: अजून त्याच्यात मी एक ऍड करेन मॅडम, गुगलने आम्हाला थोडंसं चुकवलं होतं.
1: अच्छा.
0: आणि चुकल्यानंतर आम्ही भरकटल्यासारखे झालो आणि मग तिथे एक बाई सायकलिस्ट, म्हणजे आश्चर्यच होतं ते, सुमसान रस्ता, एक बाई सायकलिस्ट आमच्या समोर दिशेने आली आणि तिने विचारलं अडचण काय झाली. ती म्हणाले फॉलो मी, आणि तिने आम्हाला योग्य वाटेवर आणलं. ते योग्य वाटेवर आणण्यासाठी तिने तिचा सायकलिंगचा रूट कॅन्सल केला. आमच्यासाठी ती जवळजवळ 30 किलोमीटर वेगळ्या मार्गाने आली, आम्हाला मुख्य रस्त्यावर आणून सोडलं. तर असे किस्से झालेत. किंवा सायकलिस्ट जी आमची वेगवेगळ्या टीम देशातल्या आहेत, त्यांना आम्ही आवाहन केलं होतं आम्ही येतोय म्हणून, तर त्यातले काही सायकलिस्ट आम्हाला रिसीव्ह करायला यायचे. आमच्याबरोबर 20-25 किलोमीटर सायकलिंग करायचे किंवा आमचं सायकलिंग पॅक करणं, अनपॅक करणं यासाठी सुद्धा मदत करत होते. हा एक खूपच छान अनुभव आम्हाला या सायकलिंग दरम्यान आले.
1: वा. आणि सर आणखीन एक प्रश्न की जो महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे आता आपल्या ह्या गप्पा सांगतेकडे येत आहेत, तर मला वाटतं हा प्रश्न विचारायलाच हवा की बघा आता कागदोपत्री आपण निवृत्त झालो की त्यानंतर आता घरी बसून आराम करायचा अशी एक मानसिकता असते, मग त्यात हे इतकं मोठं स्वप्न पाहायचं ते प्रत्यक्षात उतरवायचं, तर त्यासाठी फिजिकल फिटनेस अत्यंत गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय पूर्वतयारी केलीत किंवा एकूणच तो प्रवास कसा आहे त्याबद्दल थोडंसं सांगा.
0: बेसिकली खेड्यातला जन्म, त्याच्यामुळे बागडणं, गुरांबरोबर जाणं हे आलंच. आणि वडील थोडे स्ट्रिक्ट होते, शेतकरी जरी असले तरी त्यांना शिस्तबद्ध जीवनशैली आवडत होती. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठणं, एक्झरसाईज करणं या सवयी झाल्या. आणि डोंगरावर जाणं, फिरणं, मग हळूहळू ट्रेकिंगकडे वळलो. कॉलेजला आल्यानंतर ट्रेकिंग, सायकलिंग सायमल्टेनियसली सुरू राहिलं. तर शारीरिक आणि मानसिक क्षमता चांगल्या राहाव्यात, वाढाव्यात म्हणून सतत प्रयत्नशील राहिलो. आहार नियंत्रित ठेवला, त्याच्यानंतर कोणतेही व्यसन ठेवलं नाही. आणि स्ट्रेसफुल जीवन ज्या ह्याच्यामध्ये आहे, सेवेमध्ये आहे, अशी पोलीस खातं मी जॉईन केल्यामुळे तिथे स्ट्रेस कमी करण्यासाठी असे छंद जोपासले. सायकलिंग झालं, ट्रेकिंग झालं, माउंटेनिंग झालं, रेस्क्यूइंग झालं किंवा एक्सपिडिशन्स करणं झालं, गाणं झालं, वाद्य वाजवणं झालं, स्विमिंग झालं, ह्या सगळ्या गोष्टी मी करत राहिलो. त्याचबरोबर त्यानंतर सेवानिवृत्त व्हायच्या आधीच मी काही गोष्टी की पुढचा कालावधी आपल्याला सेवेत न घालवता समाजसेवा आणि देशसेवेमध्ये घालवायचं आहे हे गृहीत धरून मी NGOs शी कनेक्ट झालो. समतोल फाउंडेशन असेल जे घर सोडून पळून जाणाऱ्या मुलांसाठी काम करतं, अश्वमेध फाउंडेशन आहे ज्यांचं म्युझियम आहे टिटवाळ्याला, आणि बर्ड अँड रेस्क्यू सेंटर आहे बेलपाड्याला. त्याच्यानंतर
1: म्हणजे अशा वेगवेगळ्या संस्थांशी तुम्ही जोडले गेलात, आणि कुठेतरी मला असं वाटतं की स्वतःचं शारीरिक आणि त्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य जर आपल्याला जपायचं असेल तर स्वतः पलीकडे जाऊन हे असं जगायला आपण शिकलं पाहिजे.
0: आणि NGOशी कनेक्ट राहिल्यामुळे अजून एक झालं मॅम की सतत कार्यशील राहिलो. वेगवेगळे जवळजवळ 10-12 NGOशी मी कनेक्ट आहे, पैकी 3-4 ठिकाणी मी ट्रस्टी आहे. त्याच्यामुळे तिथली कामं करत असताना तेथे सुद्धा सायकलचा वापर करायची संधी मिळाली. कारण प्रदूषणमुक्त आणि हेल्थ चांगली राहावी म्हणून जे कार्य सुरू केलं आहे आणि आपण करतोय आणि इतरांनी करावं, जर आपण दाखवलं नाही करून तर इतर त्याचं अनुकरण करत नाही हे पण निदर्शनास आल्यावर या संस्थांमध्ये सुद्धा सायकली, म्हणजे मी मगाशी जे समतोल फाउंडेशनचं उदाहरण दिलं, तिथे साधारण 20-25 मुलं आमच्याकडे असतात सेवा केंद्रामध्ये, तर त्या मनपरिवर्तन केंद्र म्हणून तिथे आम्ही त्याला संबोधतो. तेथील मुलांसाठी सुद्धा सायकल काही NGOs कडून आम्ही स्पॉन्सर करून घेतले आणि त्या मुलांना सुद्धा सायकल शिकवली जाते, तेही सायकलिंग करतात. ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं या मार्गाकडे राहिलो आहे आणि त्याच्यामुळे फिजिकल आणि मेंटली चांगलं राहिलं. दरम्यान नोकरी करत असताना मी मला थोडंसं आजारपण आलं, त्याच्यामध्ये कुठेतरी मला 2D इको करण्याचा सल्ला दिला गेला किंवा ECG काढला, तर ECG मध्ये साधारण थोडीशी गडबड डॉक्टर्सना दिसली. मग मला कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हार्ट स्पेशालिस्टकडे वगैरे सांगितलं जाण्याचं आणि त्याच्यात ब्लॉकेज आढळले. त्या ब्लॉकेजमुळे त्यात मला एंजिओप्लास्टी सजेस्ट केली गेली, पण एंजिओप्लास्टी करायची नाही, कारण माझं माझ्या एक्झरसाईजवर, माझ्या सायकलिंगवर आणि श्वासोश्वासाचे जे काही आपले प्रकार आहेत त्या ह्याच्यावर एवढा ट्रस्ट होता आणि आहार कंट्रोल करायचा, तर त्या बेसवर मी एंजिओप्लास्टी कॅन्सल केली, नाही करायची म्हणून सांगितली. त्याने 10 दिवसाची मदत दिली होती, ही 4 फेब्रुवारी 2022 गोष्ट आहे. पण त्यानंतर मला कधीही कुठेही त्रास झाला नाही, एंजिओप्लास्टी मी नाकारली आणि सायकलिंग जास्तीत जास्त करायला लागलो आणि त्याबरोबर ट्रेकिंगसुद्धा सुरू आहे. तर हा हेल्थ इश्यूसुद्धा माझ्या या सायकल वेळाला अजून प्रोत्साहित करणारा झाला.
1: म्हणजे एकूण तुमच्या सगळ्या गप्पा ऐकून असं लक्षात आलं की तुम्ही पूर्ण तुमची जीवनशैलीच एका विशिष्ट पद्धतीने हाताळलीत आणि तुमचे जी काही शारीरिक दुखणी आहेत त्यातनं बाहेर पडलात. तर खूप छान वाटलं आणि आजच्या सायकल दिवसाचं औचित्य साधून आपल्या ह्या गप्पा झाल्या. आणि मला असं वाटतं सायकल आणि त्या अनुषंगाने व्यायाम ह्या सगळ्याच गोष्टींचं महत्त्व आपल्या श्रोत्यांना कळलं असेल. तर सर, तुम्हाला तुमच्या पुढच्या सुद्धा भविष्यात तुम्ही सायकलनी जे काही प्रवास ठरवले असतील त्या सगळ्या प्रवासांसाठी माझ्याकडून आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: खूप खूप आभार आपलाही, कारण लोक श्रोत्यांशी बोलण्याची संधी दिलीत आणि सायकल प्रमोट करण्यासाठी सुद्धा संधी दिलीत. धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
0: शुभ दिन.
2: विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा,

तर मंडळी, आज सायकल दिवसाच्या निमित्ताने आपण राजू पाटील सरांशी छान गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव ऐकले, आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण जे पूर्वी सायकल चालवत होते असतील, अजूनही ज्यांच्याजवळ सायकल असेल पण काही कारणाने ती आता कुठेतरी कोपऱ्या

बिचारी धूळखात समजा पडली असेल, तर आज ह्या सगळ्या गप्पा ऐकल्यानंतर ती धूळ नक्कीच झटकली जाईल आणि तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या त्या जुन्या मैत्रिणीसोबत सायकलसोबत छान बाहेर फिरायला बाहेर पडाल. आणि आज तर म्हटलं ना, आपला सखा पाऊससुद्धा आलेला आहे, त्यामुळे खूप छान वातावरण आहे बाहेर. त्यामुळे मनात असा विचार आला असेल तर त्याला अजिबात पुन्हा मागे ढकलू नका. छान तुमच्या ह्या जुन्या सोबतीसोबत, तुमच्या सायकलीसोबत मस्त कुठेतरी फिरायला जा आणि निसर्गाचा आनंद घ्या. आणि हो, आजच्या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटलं, कशी वाटली हे सगळं ऐकायला मला नक्की आवडेल. नेहमीप्रमाणे तुमच्या फोनची मी वाट पाहते आहे.

आणि रसिको आणखीन एक छानसं गाणं आणि त्यासोबतच आपण युवा तरंगाची सांगता करूया. ठीक 12 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिका हो निवांत दुपार 100.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। दुपारचे 12 वाजताय तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम रंजक सफर आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

तर मंडळी, रंजक सफरमध्ये आपण पुन्हा एकदा पावसानेच सुरुवात केली आहे, पण पाऊस आपला विषय नाही आहे. मी म्हटलं ना तुम्हाला की आता काय 4 महिने पाऊस आपल्यासोबत असणारच आहे, किंबहुना आजच तो मला गाठेली याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे पाऊस, पावसाची गाणी, पावसाच्या कविता हे सगळं निवांत येतच राहील आपल्या गप्पांमध्ये पुढच्या भेटींमध्ये. आत्ता म्हणाल बाहेर पाऊस पडतोय की नाही हे तर तुम्हीच मला सांगू शकाल, कारण जवळपास 9:30 वाजल्यापासून मी तर या बंद स्टुडिओत नाही का. पण गाण्यातून तर आपण वर्षाचे 12 महिने हा पाऊस अनुभवूच शकतो. आज आता रंजक सफरमध्ये सायकल हाच आपल्या गप्पांचा विषय असणार आहे. याचं कारण असं आहे की मगाशी सायकल दिवस आपण राजू सरांसोबत साजरा केला, आपण त्यांचे अनुभव ऐकले. पण मी तुम्हाला म्हटलं ना, सुरुवातीलाच म्हटलं की सायकल हा तुमचा माझा आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे त्याविषयीचे तुमचे माझे अनुभव अजून आपल्याला एकमेकांसोबत शेअर करायचे आहेत. तसंच मगाशी एका आपल्या श्रोत्यांनी मला एक खूप छान गाणं सांगितलं की म्हणे हे गाणं लाव ना, हे सायकलवरचं गाणं आहे. परंतु ते गाणं आपल्याकडे आत्ता उपलब्ध नसल्यामुळे मी ते त्यांची फरमाईश पूर्ण नाही करू शकले. परंतु अशी जर छान सायकलवरची गाणी तुम्हाला आठवत असतील तर ती तुम्ही मला सांगा, त्यातली काही गाणी मी तुमच्या तुम्हाला नक्कीच ऐकवीन. आणि त्याचबरोबर ही सायकल चित्रपट, नाटक, हो नाटकसुद्धा, त्यानंतर एखाद्या साहित्यकृतीमध्ये कधी कुठे कशी आपल्याला भेटली असेल, आपल्या मनात कुठेतरी रुजून राहिली असेल, तर त्याविषयीसुद्धा बोलायचं बाकी आहे. तर या सगळ्या सायकलविषयीच्या राहिलेल्या गप्पा आपण आता मारणार आहोत आपल्या रंजक सफरमध्ये, कारण शब्द आणि सुरांच्या प्रवासाचे जे 3 टप्पे असतात त्यातला हा 3रा सांगतेचा टप्पा आहे. त्यामुळे सायकल दिवस आत्ताही आपण साजरा करणार आहोत, त्यासोबत गाणी छान छान ऐकणार आहोत, पावसाची ऐकणार आहोत. मी म्हटलं तसं तुम्हाला एखादं छानसं सायकलचं गाणं आठवलं तर मला सांगा, ते सुद्धा आपण ऐकूया. सध्या मात्र रिमझिम पावसाचं हे गोड गाणं ऐकूया.

तर मंडळी, मी म्हटलं तसं आपण अशा काही कलाकृतींविषयी बोलणार आहोत ज्यामध्ये सायकल फार महत्त्वाची आहे. आणि हे असं म्हणत असतानाच मला एक हिंदी चित्रपट आठवला. त्या चित्रपटामध्ये म्हणजे सायकल हे प्रमुख भूमिकेतलं पात्र आहे असं मी नाही म्हणणार, परंतु सायकल म्हटलं की एक गाणं जे त्या चित्रपटात चित्रित केलेलं आहे त्या गाण्यामध्ये तरी ती सायकल फार महत्त्वाची भूमिका बजावते आणि आठवतेच आठवते. अगदी त्या सायकलची ट्रिंग ट्रिंग बेलसुद्धा आपल्याला त्या गाण्यात ऐकू येते. कोणत्या चित्रपटाविषयी मी बोलते आहे काही अंदाज बघा. मी तुम्हाला थोडीशी पुढची मागची म्हणजे त्या गाण्याच्या पुढची मागची गोष्ट सांगते. सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी मिळून छान तळ्यात पोहायला चाललेल्या असतात, तळ्याकाठी बसून मज्जा करायला चाललेल्या असतात आणि त्या सायकलवरून असं जात मस्त गाणं बिणं म्हणत असतात. आणि मग त्या ज्या तळ्याकाठी पोहोचतात तिकडे आपला हिरो त्या चित्रपटाचा नायक ऑलरेडी जाल बिछाके जाल बिछाके म्हणजे तो बिचारा भोळसटचा हिरो तिकडे मासे पकडत जाळं टाकून बसलेला असतो. आणि ह्या जलपर्या सगळ्या उतरतात त्या तळ्यात आणि ह्याला वाटतं अरे बापरे गळ्याला मासा लागला म्हणून तो पुस्तक वाचत असतो, ते बाजूला करतो, डोक्यावरची टोपी काढतो आणि बघतो तर जलपरी असा तो प्रसंग आहे. मला वाटतं अरे वा फोन वाजायला लागला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी चित्रपटाचं नाव ओळखलं. मला असं वाटतं इतकं बोलले तर त्या गाण्याची एक झलक आपण ऐकूया का? मी काय विचारते आपण ऐकूयाच.

काय मग मंडळी, सगळं डोळ्या समोर आलं ना? मी म्हटलं ना तुम्हाला की इतकं गोड गाणं आहे तर त्याची एक झलक आपण ऐकायलाच हवी. आणि मी म्हटलं तसं ती सायकलची रिंग ट्रिंग ट्रिंग ऐकलीत की नाही या गाण्यात? नक्कीच ऐकली असेल. या चित्रपटाला आठवता आठवताच आणखीन दोन चित्रपट, आता मला हिंदीच पहिले आठवत आहेत असं नाही आहे, पण कसं आहे की मी म्हटलं ना की मराठी चित्रपट आणि त्या चित्रपटातली अशी काही गाणी ज्यामध्ये सायकल ही प्रमुख भूमिकेत आहे अशी तुम्हाला आठवत असतील तर ती तुम्ही मला सांगणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच मी मराठी चित्रपट किंवा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आधी बोलत नाही आहे. सुरुवातीला मी हिंदी चित्रपटांबद्दल बोलून घेते. एक तर पडोसनबद्दल आपण बोललो, दुसरा एक छान चित्रपट होता कोशिश नावाचा, ज्यामध्ये संजीव कुमार आणि जया बच्चन यांनी काम केलं होतं नायक नायिकेचं. आणि ह्यात असं होतं की ह्या चित्रपटातले म्हणजे ह्या गोष्टीतले नायक नायिका हे दोघंही कर्णबधीर दाखवलेत, परंतु तो जो नायक आहे तो नेहमी सायकलवरून फिरताना दाखवला आहे. आणि अर्थातच चित्रपट तो आणि ती म्हटलं की त्यांचं हळूवार अगदी तरल फुलणारं प्रेम हे सगळं ह्याही गोष्टीत आहे. तर तो जो एक विशिष्ट प्रसंग जो मला आठवतो आहे की ज्यामध्ये तो आणि ती बसलेले असतात, आता इथे दोघंही कर्णबधीर, दोघांकडेही बोलायला शब्द नाही आहेत. मग अशा वेळी काय, तर त्याच्याकडे त्या हिरोकडे जी सायकल असते ती सायकलची रिंग आहे ती तो एका माणसाच्या कानाशी वाजवतो आणि तो माणूस कसा दचकतो आणि ते बघून आपल्या नायिकेला कसं हसू येतं, असं एक खूप निरागस असा प्रसंग त्या सायकलच्या साथीने कोशिश चित्रपटात रंगवलेला आहे. तो मला आत्ता एकदम आठवला. खूप सुंदर चित्रपट आहे, तुम्हाला पाहिला नसेल तर जरूर पहा. म्हणजे ह्या दोघांचाही अभिनय बघण्यासारखा आहे त्याच्यात. तर हा एक चित्रपट मला आठवला. आणखीन एक चित्रपट आठवला आहे, पण एक छानसं गाणं ऐकूया त्यानंतर सांगते.

0: पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

मंडळी, मी तुम्हाला म्हटलं होतं की सायकल हे वाहन मध्यवर्ती असणारी अशी छान छान गाणी तुम्ही मला सुचवा. परंतु होतं आहे काय माहिती आहे का, की तुम्ही सगळेना मला हिंदीच गाणी सुचवताय. आणि एका हिंदी गाण्याची झलक, ज्यात मी तुम्हाला म्हटलं ना की ज्यात सायकलची ती ट्रिंग ट्रिंग रिंगसुद्धा आपल्याला अगदी स्पष्ट ऐकू येते, तर त्याची एक झलक मी तुम्हाला नक्कीच ऐकवली असेल. पण आपला मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे बाकी तुम्ही ज्या हिंदी गाण्यांचा उल्लेख करताय, ज्याविषयी बोलताय, ती सगळीच गाणी अप्रतिम आहेत, वादच नाही त्याबद्दल. पण आज कार्यक्रमात नाही ती मला तुम्हाला ऐकवता येणार आहे. आपण छान छान जुनी मराठी गाणीच ऐकणार आहोत. पण आपल्यापैकी एका श्रोत्याने आत्ता एका चित्रपटाचा उल्लेख केला, जे माझ्याही मनात होतं किंवा माझ्या लिस्टमध्ये आजच्या होतं, ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सीमा चित्रपट आठवतो आहे. बलराज साहनी, नूतन आणि त्यांच्याबरोबर आपले मराठमोळी अभिनेत्री शुभा खोटे यांनी सुद्धा अतिशय दमदार असा अभिनय ह्या चित्रपटामध्ये केलेला आहे. त्यामध्ये या चित्रपटामध्ये त्यांनी सायकल स्वाराची एक छान भूमिका केलेली होती. आपल्या नायिकेची ही मैत्रीण असते आणि अफाट सुसाट सायकल चालवून ती एका चोराला पकडते, असा एक प्रसंग त्या चित्रपटात आहे. आणि मी म्हटलं तसं, हे सगळेच चित्रपट, ह्या चित्रपटातली सगळी गाणी सुंदरच आहेत, प्रश्नच नाही. परंतु हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री शुभा खोटे, तर त्यांचीसुद्धा या निमित्ताने दोघा जणांनी आठवण काढली माझ्याही. मी म्हटलं तसं, यादीत हे नाव होतंच, कारण सायकल म्हटलं की हे काही चित्रपट आणि त्या चित्रपटातले प्रसंग. जसं मी तुम्हाला म्हटलं, आता या चित्रपटामध्ये संपूर्ण चित्रपटात सायकलची फार महत्त्वाची भूमिका आहे असं नाही, परंतु संपूर्ण चित्रपटातल्या ज्या ज्या गोष्टी आपल्या मनावर कोरल्या जातात, त्यामध्ये हा जो सायकल सुसाट चालवण्याचा सीन आहे, तो सीनसुद्धा आपल्या मनावर अगदी कोरला जातो. चित्रपटांविषयी बरंच बोललो, आता एक कादंबरी आठवती आहे, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगते. व्यंकटेश माडगूळकर यांची कोवळे दिवस नावाची कादंबरी आहे, खूप सुंदर कादंबरी आहे. तुम्ही जर नसेल वाचली तर जरूर वाचा ती कादंबरी. तर त्या कादंबरीमध्ये उल्लेख आहे की स्वातंत्र्यासाठीचा लढा आणि त्यासाठी जेव्हा सगळीच तरुणाई झपाटून गेली होती, असा एक तो प्रसंग आहे. आणि ज्यामध्ये ह्या कादंबरीचा नायक जो आहे, तो वेषांतर करतो पोलिसांपासून सुटण्यासाठी, आणि सायकलवर स्वार होऊन भल्या पहाटे तो आपल्या गावी निघालेला असतो. आणि त्यावेळेचा तो पहाटेचा उत्साह, नवीन दिवसाची सुरुवात आणि ते सगळं जे वर्णन त्या सायकल स्वारीचं आणि त्या प्रवासाचं माडगूळकरांनी केलेलं आहे ना, ते मुळात जाऊन वाचण्यासारखं आहे. ती कादंबरी जशी, त्या कादंबरीतली वेगवेगळी पात्रं आणि त्या प्रसंग आपल्या लक्षात राहतात, तसंच ज्यांनी ज्यांनी ती कादंबरी वाचली आहे कोवळे दिवस, त्यांना तो विशिष्ट प्रसंग ज्यामध्ये हा नायक इकडच्या सगळ्या पोलिसांचा जो काही ससेमिरा मागे लागलेला आहे तो चुकवून पळवाट म्हणून वाट काढत आपल्या गावी सुसाट चाललेला असतो, आणि त्याला असं वाटतं की आत्ता ह्या क्षणी हा असाच सायकलवरून मी थेट माझ्या कितीतरी कोस दूर असलेल्या गावीसुद्धा पोहोचू शकतो, असा त्या पहाटेचा उत्साह त्याच्यात संचारलेला आहे. तर हा प्रसंगसुद्धा त्या कादंबरी मधल्या इतर महत्त्वाच्या पात्र आणि घटनांसारखाच मनावर कोरला जातो. पुढचं छानसं गाणं ऐकूया. बाकी तुम्ही काय म्हणताय तेही मी ऐकतेच आहे फोनवर.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: हाय तर हा तर यादा भाचा हाय मोठा दिल बाला. अरे मैतर हा सा रागा वाचा हाय मोठा दिलवाला.

राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला दादा बाबा ना राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला सारे लोकात

मंडळी, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे वेगाने पुढे सरकतोय, त्यामुळे आजचा जो प्रश्न आहे तो मी तुम्हाला विचारते. आजचा प्रश्न जो आहे तो सुद्धा आपल्या विषयाशीच जोडलेला आहे. आणि प्रश्न असा आहे की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती गोष्ट अर्थातच एका चित्रपटाची गोष्ट आहे आणि त्या चित्रपटाचं नाव तुम्ही मला सांगणार आहात. आपले दोन श्रोते आहेत, त्यांनी खरं तर मगाशीच म्हणजे सायकल हा विषय घेतल्यामुळे त्या चित्रपटाचा उल्लेख केला होता आणि त्यांनी मला अगदी सांगितलं की आता मग गौरी कसं आहे ना, तू जेव्हा प्रश्न विचारशील तेव्हा आम्ही पुन्हा फोन करणार नाही. तर गोष्ट अशी आहे

एक कुटुंब ज्या कुटुंबाला वडिलांचा आधार नसतो त्या वडिलांची एक शेवटची आठवण त्यांच्याजवळ असते ती म्हणजे ते त्यांच्या वडिलांची सायकल. घरची परिस्थिती खूपच गरीब असते आणि एक वेळ अशी येते की सगळा तो जो काही घराचा आधार किंवा एकूणच घराची सावरासावरी करत असताना ती सायकलसुद्धा त्या कुटुंबापासून दूर जायची वेळ येते. परंतु त्यावेळी त्या घरातली दोन लहान मुलं खूप मेहनत करून शक्कल लढवून आणि धिटाई दाखवून अशा काही गोष्टी करतात की ज्यामुळे त्यांच्या आईच्या जे काही त्यांची आई कष्ट करत असते पैसे कमवत असते त्याला एक हातभार लागतो. आणि चित्रपटाच्या शेवटी सगळं छान होतं म्हणजेच असं की ती जी त्यांच्या वडिलांची शेवटची आठवण सायकल त्यांच्यापासून दूर जात असते ती पुन्हा त्या कुटुंबात परत येते अशी ही गोष्ट आहे. आणि चित्रपट अर्थातच तुम्ही ओळखला असेल पण तरीही त्याचं नाव तुम्ही मला सांगा कारण हाच आजचा प्रश्न आहे. आणि तोपर्यंत छान छान जुनी गाणी आपण ऐकतोच आहोत.

आणि रसिक हो, सुरुवातीला ज्यांनी आजच्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगितलं आहे मी त्यांची नावं तुम्हाला सांगते. मृदुला जोशी, दीपाली विचारे, मिलिंद टिपणीस, दीपा धुरी, चंदा आमरे, वसुमती ठोसर, स्मिता पालकर, शर्वरी सुकटणकर आणि सीमा निनावे. या सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. किंबहुना असं आहे की हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटातल्या बालकलाकारांचा विशेषतः अभिनय हे सगळंच आपल्या मनात इतकं खोलवर रुजलेलं आहे की आजचा प्रश्न विचारतानाच मला खात्री होती की चुकीचं उत्तर कुणीच देणार नाही. आणि ज्या चित्रपटाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली त्या चित्रपटाचं नाव म्हणजेच आजच्या प्रश्नाचं उत्तर आहे एलिझाबेथ एकादशी. खूप सुंदर अभिनय सगळ्याच कलाकारांनी विशेषतः सगळ्याच बालकलाकारांनी ह्या चित्रपटात केलेला आहे. आणि ती सायकल ही अक्षरशः एखाद्या पात्रासारखी त्या चित्रपटात सतत केंद्रस्थानी दाखवलेली आहे आणि खूप सुंदर असा तो चित्रपट आहे. तर हे होतं आजच्या प्रश्नाचं उत्तर. आणि मगासपासून तुमच्यापैकी अनेकांनी युवा तरंगमध्ये जी आपण राजू पाटील सरांची मुलाखत घेतली होती त्याचा उल्लेख करून सगळ्यांनी ती मुलाखत तुम्हाला खूप आवडल्याचं मला आवर्जून सांगितलं. तर सगळ्यांचे त्यासाठी खूप आभार आणि मी नक्कीच सरांपर्यंत तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा पोहोचवीन. तसंच तुमच्यापैकी अनेकांनी हे सुद्धा सांगितलं की गौरी तू म्हटलंस ते अगदी खरं आहे, आमच्याकडे पण सायकल आहे, पूर्वी चालवायचो पण आता धूळ खात पडली आहे. आणि त्याचबरोबर ही खात्रीसुद्धा दिली आहे की लगेचच तुझा कार्यक्रम संपायच्या आत ती सायकल साफसूफ होऊन पुन्हा एकदा भले लहान असेल पण प्रवासासाठी सज्ज होणारे हे ऐकून खूपच छान वाटलं. बरेचदा असं होतं मंडळी की इतकी धावपळ सुरू असते ना आपली की त्या धावपळीत हे छोटे छोटे आनंदाचे क्षण असतात, आपल्याला हवे हवेचे क्षण असतात. जी जी मंडळी आहे त्या ज्यांना सायकल नाहीच चालवता येत किंवा सायकलची भीती आहे काही कारणाने मनात, माझं असं आहे माहिती आहे तुम्हाला, म्हणजे असं की सायकल शिकण्याचं जे वय होतं त्या वयातच एकदा मी जो प्रयत्न केला पहिला तोच अशा सायकलवर किती, म्हणजे माझं एकूण उंची, माझं वजन, माझं वय ह्या सगळ्याच्या मनाने ती सायकल खूप मोठी होती, जड होती. आणि मी मला असं लोकांना चालवताना बघून वाटायचं की अरे हे तर मस्त आहे, मज्जा आहे, सोपं आहे. आणि जो काही प्रयत्न आणि त्यावेळी जो काही प्रचंड धडपड झाली माझी आणि एक भीतीच बसली माझ्या मनात. त्यानंतर सायकल शिकले नाही असं नाही पण तरीसुद्धा ती भीती कायम, सायकल म्हटलं की पहिले उफाळून वर यावी असं काहीतरी गोंधळ झाला माझ्या बाबतीत. तसं सायकल घाबरत घाबरत शिकणारे किंवा ज्यांना येतच नाही अशी मंडळी जर सोडली तर बाकी सगळ्यांसाठी सायकल जीव की प्राण असते. प्रत्येकाच्या आपल्या पहिल्या वहिल्या सायकलीच्या आठवणीही असतात. त्यामुळे आजच्या आपल्या गप्पांचं निमित्त करून ती जी जुनी आठवण आहे, जुनी मैत्रीण आहे, तिच्यासोबत पुन्हा एकदा मैत्री नक्की करा.

आणि मंडळी, तुमचा निरोप घेण्याआधी, आपल्या ह्या आजच्या प्रवासाला पूर्णविराम देण्याआधी दोन चित्रपटांचा उल्लेख करायला हवा. एक म्हणजे मराठीतला चित्रपट ज्याचं नावच आहे सायकल, आणि दुसरा जो चित्रपट ज्यामध्ये ही सायकल शेवटचा जो सीन आहे त्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते, तो म्हणजे नाळ 2. त्यातली चिमुकली त्रिशा तुम्हाला आठवतच असेल. ही चिमुकली, चिमी नाव होतं तिचं, तर ती तिच्या दादाला, जो तिला भेटून पुन्हा आपल्या घरी आपल्या गावी चाललेला असतो, त्याला तिला राखी बांधायची असते. म्हणून मग तिचा मोठा भाऊ तिला सायकलवर डबल सीट घेऊन त्यांची जी टमटम चाललेली असते ती या गाडीला गाठतो, आणि मग त्या प्रवासातच, म्हणजे ती गाडी न थांबवता सायकलवरूनच ती तिच्या भावाला, चैतूला, राखी बांधते. अतिशय गोड आणि भावुक असा तो प्रसंग आहे. तर त्यातला त्या सगळ्या कलाकारांचा, विशेषतः बालकलाकारांचा अभिनय आणि ती सायकलसुद्धा आपल्या लक्षात राहते. आणि मंडळी, आता ह्या सायकलला मनातच ठेवून आपण आजच्या आपल्या ह्या प्रवासाच्या सांगतेकडे वळलेलो आहोत. दुपारी FM रेनबो वाहिनीवर RJ दुहिता तुमच्यासोबत असणार आहे. तुमची आणि माझी भेट लवकरच होणार आहे पुन्हा. सगळ्यांनी सुखरूप असा, आनंदात असा. मी म्हटलं तसं, तुमची सायकल बाहेर काढायला विसरू नका. आणि पाऊस सुरू झालेलाच आहे, तेव्हा पावसाचाही मनमुराद आनंद घ्या. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी। कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा। आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू। नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं। गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे। या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत। बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला। या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत। उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं। अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली। कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत। या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, KC वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत। कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपात नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते। त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता। या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे। मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे। हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते। अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत।
ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्त पुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता. तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही

विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नाद ब्रह्म या कार्यक्रमात अद्वैत गाडगीळ यांचं सतारवादन आपण ऐकत होतात. राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ गणेश तानवडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. यानंतर ठीक 3 वाजता